0: ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങളാണ് കേട്ടത്. സമയം 4 മണി കഴിഞ്ഞ് 59 മിനിറ്റും 52 സെക്കൻഡും. ആകാശവാണി തൃശൂർ. അടുത്ത പരിപാടി അല്പസമയത്തിനകം. തിരുവനന്തപുരം റിലേ.
1: ആകാശവാണി, സമയം 5 മണി. നമസ്കാരം പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇപ്പോൾ കേൾക്കാം ഹിന്ദി പാഠം. പഠിപ്പിക്കുന്നത് അധ്യാപിക അനുപം രശ്മി, പഠിക്കുന്നത് ഇഷ എസ് നായർ, അഖിലേഷ് എന്നിവർ.
2: നമസ്കാർ ബച്ചോ.
3: നമസ്കാർ അധ്യാപിക ജി.
2: പിച്ചലി കക്ഷാ മേ മേനെ ആപ്കോ ബതായാ കി മഹാദേവ് ദേസായി ജി കേസേ അപ്നി വ്യസ്തതം ദിൻചര്യാ കേ ബാദ് പഠ്നേ കേ ലിയേ ടൈം നിക്കാൽതേ
3: ഥേ. ടൈം നിക്കാൽതേ ഥേ.
2: അബ് ചൽതേ ഹൈ ഉസ്കേ ആഗേ. बड़े बड़े देशी विदेशी राजपुरुष, राजनीतिज्ञ, देश विदेश के अग्रगण्य समाचार पत्रों के प्रतिनिधि, अंतर्राष्ट्रीय संगठनों के संचालक, पादरी, ग्रंथकार आदि गांधी जी से मिलने के लिए आते थे. अब स्वामी आनंद जी क्या बता रहे हैं? स्वामी आनंद जी बता रहे हैं कि उस समय गांधी जी से मिलने के लिए बड़े बड़े लोग आते थे, जो लोग जिनका संबंध रॉयल फैमिली से था, ऐसे लोग भी आते थे गांधी जी से मिलने के लिए. देश विदेश के पॉलिटिशियंस, सिर्फ इंडिया के नहीं, पूरे संसार के पॉलिटिशियंस. तो राजनीतिज्ञ को क्या बोलते हैं इंग्लिश में? पॉलिटिशियंस. पॉलिटिशियंस को क्या बोलते हैं हिंदी में? राजनीतिज्ञ. क्या बोलते हैं मंगलेश?
4: राजनीतिज्ञ.
2: हाँ, राजनीतिज्ञ. और देश विदेश के अग्रगण्य समाचार पत्रों के प्रतिनिधि, हमारे देश में और विदेश में जितने भी समाचार पत्र हैं, जितने भी अखबार हैं, उनके बहुत बड़े बड़े रिप्रेजेंटेटिव्स. तो प्रतिनिधि का मतलब रिप्रेजेंटेटिव्स.